0: ಆಗದು
1: ಇಟ್ಸ್ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಟೈಮ್.
2: ಓಹಾನಾ ಕಾಯಿ ಖುಷ್ಬು ಗೋಶ್ತ್ ಕೀ ಜಾಯಕಾ ಔರ್ ಪಿಶಾವರ್ ಕಾ ಮೆಹಮಾನ್ ನವಾಜಿ.
3: ಕಹಾ ಖಾನ್ ಭೈ, ಪಿಶಾವರ್ ಪಹುಂಚ ಗಯೆ ಕ್ಯಾ?
2: ನಹೀಂ ಜಾನ್ ಕೆ ಟೋಟೆ, ಪಿಶಾವರ್ ಅಪ್ನೆ ನೌತಿ ಗಮ್ ಮೇ ಆ ಗಯೆ ನಾ ಯಾರಾ. ಜೀ ಹಾಂ, ತಯಾರ್ ಹೋ ಜಾಯೆ, ಕ್ಯೂಂಕಿ 27 July 2026 ಕೋ ಹೋನೇ ಜಾ ರಹೀ ಹೈ ಪಿಶಾವರಿ ಡೇರಾ ಕಿ ಶಾನದಾರ್ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಓಪನಿಂಗ್,
3: ಜಹಾಂ ಲಜೀಜ್ ಚನ್ವಾರಿ ಔರ್ ಜರ್ಸಿ ಕಡಾಹಿ ಕಿ ಖುಷ್ಬೂ ಆಪ್ಕೋ ಖಿಂಚ್ ಲಾಯೇಗಿ.
2: ದಮದಾರ್ ಖುಷ್ಬೂದಾರ್ ಲ್ಯಾಂಬ್ ಕಾಬ್ಲಿ ಪುಲಾವ್ ದಿಲ್ ಜೀತ್ ಲೇಗಾ.
3: ಅಸಲಿ ಪಿಶಾವರಿ ಜಾಯಕೆ ವಾಲೆ ಚಪ್ಲಿ ಕಬಾಬ್
2: ಔರ್ ಅಂಗಾರೋ ಭೀ ತಯಾರ್ ಹೋನೇ ವಾಲಾ ಲಜವಾಬ್ ಅಫ್ಗಾನಿ ಲ್ಯಾಂಬ್ ಟಿಕ್ಕಾ.
3: ಅಬ್ ಔರ್ ನಾ ಸುನಾವ್, ಭೂಖ್ ಲಗ್ ಗಯಿ ಹೈ.
2: ತೋ ಫಿರ್ ಸುನ್ನಾ ಛೋಡೋ ಯಾರಾ, ಪಹುಂಚ ಜಾವೋ ಜಲ್ದಿ.
3: ಅಪ್ನೆ ದೋಸ್ತೋ ಕೋ ಬುಲಾಯೆ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕೋ ಸಾಥ್ ಲಾಯೆ ಔರ್ ಪಿಶಾವರ್ ಕೆ ಅಸಲಿ ಜಾಯಕೋ ಕಾ ಚಸ್ಕಾ ಲೇ.
2: ಟು ಸ್ಟೇ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ 07-440-016816 ಅಡ್ರೆಸ್ 35 ಲೆಂಟನ್ ಬುಲಿವಾರ್ಡ್ ಲೆಂಟನ್ ನಾಟಿಂಗ್ಹಾಮ್ ಅಂಡ್ ದಿ 72ET
3: ಪಿಶಾವರಿ ಡೇರಾ.
4: Attention property owners and letting agents. Are you in the process of obtaining a HMO license for your property? Look no further than Elite Care Training Academy, your risk assessment surveyors and trusted partner in ensuring compliance and safety. At Elite Care Training Academy, we specialize in conducting thorough risk assessments to help you navigate the HMO licensing process with ease. So what are you waiting for? Call Elite Care Training Academy today at 01159 704135 or 07541 181 746. Visit our website at www.elitecareacademy.com to explore our training options and secure your spot in our next class.
3: जी नासिर साहब, सुनाइए कैसे हैं आप और कहां तक पहुंची आपकी दुकान की रेनोवेशन?
2: बिल्कुल ठीक हूं यार, लेकिन दुकान की रेनोवेशन तो कंप्लीट हो चुकी है, बट कोई यार ना फिनिशिंग ना कोई क्वालिटी वर्क, बस मजा नहीं आया। अब सोच रहा हूं कि घर को अपग्रेड करना है, रेनोवेशन का काम है, किससे रابطہ किया जाए?
3: आपने मुगल बिल्डर्स का नाम नहीं सुना?
2: मुगल बिल्डर्स?
3: जी हाँ, मुगल बिल्डर्स, चाहे नया किचन हो, मॉडर्न और स्टाइलिश बाथरूम या फिर पूरा मेकओवर, मुगल बिल्डर्स हैं वो एक्सपर्ट्स जिन पर आप भरोसा कर सकते हैं।
2: जी, मुगल बिल्डर्स किचन फिटिंग और वर्क टॉप से लेकर बाथरूम टाइलिंग फिटिंग्स और रेनोवेशंस, पेंटिंग और डेकोरेटिव फिनिशेस, लेमिनेशन, विनाइल और वुडन फ्लोरिंग, प्लास्टरिंग, ड्राई लाइनिंग और जो भी काम बिल्डिंग से रिलेटेड हो, करते हैं ना मुगल बिल्डर्स।
3: मुगल बिल्डर्स स्टार्ट से फिनिश तक सब कुछ करते हैं।
2: मुगल बिल्डर्स, साफ सुथरा काम, बेहतरीन फिनिशिंग और मुनासिब दाम। तो अभी कॉल करें 07-440-36-3063 या 07-421-077-999 पर फ्री कंसल्टेशन एंड कोट।
3: मुगल बिल्डर्स, जगह बदले, भरोसा तामीर करे।
5: फजान 97.1 FM,
6: इट्स सो गरम।
7: देयर इज नथिंग स्टॉपिंग दिस वन मैन।
8: सच है पिया, सब कहते हैं मैंने तुझको दे दिया।
9: आ यू